0: Center 95.5, North South 95.6, 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakal Beats.
4: Sakala Beats.
3: संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार, सुस्वागतम, सुप्रभात. मी आशा करते की आपण ठीक आहात, मस्त आहात अँड ट्युनिंग करीत आहात ऑन ORM3 रेडिओ मनोरंजन. तर सिखो तासाचा लय भारी कार्यक्रम आहे. दर सकाळी 9 ते 10 वाजतापर्यंत तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी अँड ऑल्सो टू ब्रिंग सम धमाल बीट्स इन युअर मॉर्निंग. तर सिखो नेहमीप्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत, म्हणजे 10 वाजतापर्यंत. तर सिखो शुभारंभ करूया आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रम नेहमीच प्रमाणे बाप्पाचा जय जयकार करून.

रसिको अगदी अप्रतिम सुरुवातच झाला आहे आजचा आपला सकाळ पेजचा कार्यक्रमाचा. तर रसिको चालूच ठेवूया या तासाचा अप्रतिम कार्यक्रम काही अप्रतिम गाण्यांनी. आणि रसिको आता फक्त काहीच दिवस आणि आपल्याला त्या गणपती बाप्पाचं आगमन होणार. चला तर मग आतापासूनच बाप्पाच्या भक्तीच्या आणि उत्सवाच्या रंगात रंगून जाऊया.

तरसिखो पुन्हेकदा नमस्कार सुस्वागतम सुप्रभात तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक कार्यक्रमात सकाळ बीच 9 ते 10 वाजतापर्यंत ऑनली ऑन रेडिओ मनोरंजन. आणि रसिको तुमचा चहा झाला असेल तर सकाळची धावपळ सुरू झाली असेल तर पण या धावपळीत काही क्षण स्वतःसाठी नक्कीच काढा. अँड डेडिकेटिंग हे पुढील गाणं तुम्हा सगळ्यां सुंदर श्रोत्यांसाठी.

जज्बा। तरसिखो एम्बिशक अनुसार सारे नौ वाजले आहे आणि फक्त 30 मिनिटे राहिला कार्यक्रम संपण्यासाठी। तरसिखो नेहमीच प्रमाणे आमची साथ आपण नक्कीच द्या म्हणजे 10 वाजतापर्यंत। तरसिखो तरस रोमॅन्टिक हो या पुढे रोमॅन्टिक गीतासह हरवलंय भानग आणि रसिको मनातलं प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी शब्दांची गरज नसते, कधी कधी एक गाणंही सगळं काही सांगून जातं। तर ऐकूया हरवलंय भानगं।

तरसिखया प्रेम भरल्या वातावरणात आपण थोडंसं राहूया. माझ्या छावा इन द वॉइसेस ऑफ सोनाली सोनावाने आणि साथी कलाकारांच्या.

रसिको कई शंकना ही क्या बन्याते साथ सा अप्रतिम कार्यक्रम पूरे पूर आनंद घेता है रसिको दहावास्ता पर्यंत कार्यक्रम आहे तुम्हा सगळ्यांच्या मनोरंजनासाठी एंड ऑल्सो ट्रिपिंग सम धमाल बीट्स इन योर मॉर्निंग तर इस्टे कनेक्टेड दहावास्ता पर्यंत

0: Sâmbătă și duminică.
1: Sâmbătă și duminică. Săgari 9 to 10 a.m.
2: It's always a better choice. Your songs on your radio. My one and only station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: तर शिखर सुमारे 10 मिनिटाला कार्यक्रम संपण्यासाठी तर या सकाळी रेडिओ मनोरंजनवर ट्यूनिंग केल्याबद्दल आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर शिखर स्टेशन से कनेक्टेड 10 वाजतापर्यंत वर डेडिकेटिंग हे पुढील गाणं तुम्हा सगळ्यांसाठी.